1.5 MHz वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 23 जुलै शके 1948 अर्थात 23 जुलै 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:57 झाली आहेत. मंगलवात्यानं आमच्या आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत.

अण्णा जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकलात. स्वर अनुराधा पौडवाल यांचा होता. श्रोत्यांनो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

सचिन नेवपूरकर आणि अमोल देशमुख यांच्या स्वरात रमाकांत देशपांडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत चौथनकर यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे मधुकर पाठक यांनी.

नंदू होणप यांच्या संगीत नियोजनात प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर अजित तडकडे आणि सहकाऱ्यांचा होता. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष केडलेकर यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धन संपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम

संतोष केडलेकर यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आम्ही प्रसारित करू. मिश्र संगीत 7:50 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. मराठी चित्रपट संगीत 8:40. 10:00 ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात फळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी सुहास महल्ले कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम. या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण केल्या जाईल. गीत गंगा 10:30 10:45 न्याय विभागाद्वारा प्रायोजित कार्यक्रम भाग पहिला आम्ही प्रसारित करू. 11:00 नये तराणे या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि 5:00 99व्या भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफिल उत्सव चैतन्याचा मुंबई अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

श्रोत्यांनो, असे होते आजचे कार्यक्रम. आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 24 जुलै 2026 सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचार पुष्प. या कार्यक्रमात संत या विषयावर नवेंदु मराठे यांचे विचार, बाबासाहेब खराडे यांचा वाचक स्वर असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. दिनविशेष सकाळी 6:55. उद्या सकाळी 7:40 नाट्यसंगीत, 8:40 पायी वारी पंढरीची. या सोहळ्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 10 आरोग्य संवाद या कार्यक्रमात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण केल्या जाईल. गीतगंगा सकाळी 10:30, सकाळी 11 फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद आपण ऐकू शकाल. संवादक असेल स्नेहल ठाकरे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल.

0: तर श्रोत्यांना असतील उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळची 6:40 झाली आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात आता ऐकूया लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त चिंतन लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: कोणत्याही देशाची ओळख ही तिथली संस्कृती, तिथली माणसं आणि त्या माणसांचं कर्तृत्व यावरून होत असते. आपल्या भारत देशाला तर अशा महान महापुरुषांची मोठी परंपरा आहे. या परंपरेतील एक ठळक नाव म्हणजे लोकमान्य टिळक. एकच व्यक्ती आपल्या एका आयुष्यात किती क्षेत्रात काम करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश सिंहासन मुळापासून हादरवून सोडणारे स्वातंत्र्य सेनानी टिळक केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोककल्याणाची पत्रकारिता काय असते याचा मापदंड निर्माण करणारे टिळक ब्रिटिश सरकारचा मुलाहिजा न बाळगता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल करणारे टिळक प्राच्यविद्यापंडित टिळक विविध भाषांवर विलक्षण प्रभुत्व असणारे टिळक राजकारणात नसतो तर गणिताचा प्रोफेसर असतो असं म्हणणारे टिळक अशी टिळकांची विविध रूपं आपल्याला माहिती आहेत. पण टिळकांची आणखी एक ओळख सांगायची झाली तर ती म्हणजे कर्मयोगी टिळक. त्यांचं कर्मयोगीपण त्यांच्या आयुष्यात ठाई ठाई दिसून येतं. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ असंख्य भारतीयांच्या जगण्याचा मार्गदर्शक ग्रंथ मानला जातो. गीता म्हणजे कर्मयोग. हा कर्मयोग वर्षानुवर्षे अनेकांनी आपापल्या परीनं उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. टिळकांनीही तो गीता रहस्याच्या माध्यमातून सांगितला आहे. टिळक म्हणतात, गीतार्थ समुद्रासारखा गहन आहे. अनेक ऋषीमुनी आचार्यांनी तो उलगडून सांगितला आहे. तरीही मी शास्त्रांना सन्मुख ठेवून तो पुन्हा सांगू पाहत आहे. कार्याकार्याची विचक्षणा असणाऱ्यांनी तो ऐकावा. टिळकांचा गीता रहस्य म्हणजे त्यांच्या अभ्यासपूर्ण साधनेचा उत्कर्ष बिंदू. कर्मयोगाचं महत्व सांगता सांगता टिळक कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असा सिद्धांतही मांडतात. आपली कर्म करण्यासाठी बुद्धीचंही अधिष्ठान असावं लागतं. प्रपंच नेटका करण्यासाठी आपली विहित कर्म निष्काम बुद्धीनं करावी असंही ते म्हणतात. स्वानंद साम्राज्यात रममान होणं टिळकांना मान्य नव्हतं. समाज ऋण न फेडता मोक्षाचे अधिकारी होता येत नाही अशीच त्यांची धारणा होती. त्यामुळं टिळकांनी सांगितलेला कर्मयोग आणि मोक्षधर्म हा वेगळा ठरतो. टिळकांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ध्वजा फडकावली त्यामुळंच त्यांच्या कालखंडाला टिळकयुग म्हटलं जातं. तमाम भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या टिळकांमुळंच राष्ट्रीय चळवळीला योग्य दिशा प्राप्त झाली. भारतीय असंतोषाचे जनक हे काहीसं उपहासात्मक वाक्य त्यांनी आयुष्यभर बिरुद म्हणून मिरवलं. कमालीचा साधेपणा, व्यासंग, अलौकिक बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, ज्ञानावरची आढळ निष्ठा आणि ममत्व हे त्यांचे गुण कुणाही विचारी माणसाला आकृष्ट करणारे आहेत. निद्रिस्त समाजाला जाग करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून करून दिली. याबाबत त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. टिळक म्हणतात, आपल्या थोर पूर्वजांना विसरून जाऊन कोणतंही राष्ट्र उदयास आलेलं नाही आणि येणं शक्यही नाही. स्वभाषेची अभिवृत्ती, आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचा स्वकीय दृष्टीनं अभ्यास, मनन आणि स्वधर्म श्रद्धा या गोष्टी राष्ट्राच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात. म्हणूनच आजच्या काळात टिळक पुन्हा एकदा समजून घेतले पाहिजेत. व्यक्ती निघून जातील पण राष्ट्र चिरंतन राहील हे त्यांच्या जीवनाचं सूत्र समजून घेतलं तर टिळकांचं दृष्टेपण आपल्या लक्षात येईल. आज टिळकांना आपल्यातून जाऊन एक शतकाहून अधिक काळ लोटला आहे पण तरीही ते आज आपल्यात त्यांच्या विचारांनी त्यांच्या कार्यानं जिवंत आहेत. जी व्यक्ती आपल्या कर्तृत्वानं मृत्यूनंतरही लोकांच्या आठवणीत राहते ती व्यक्ती अमर असते. या अर्थानं लोकमान्य टिळक अमर आहेत असंच म्हणावं लागेल.

विचार पुष्प या कार्यक्रमात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकलात. लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं होतं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा होता. सहा वाजून 45 मिनिट झाली आहेत. श्रोत्यांना ऐकूया आरोग्यम धनसंपदा. आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. नमस्कार श्रोते हो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करत. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डी चं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढा आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखी व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्स्मिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद. श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रम

कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडी मध्येही एक छोटेसे इंडोर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे, त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

23 जुलै 1982 या रोजी इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर 1985-86 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. हेपेटायटिस बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात झाली 23 जुलै 1986 पासून. केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित केली 23 जुलै 1999 मध्ये. वन डायरेक्शन या प्रसिद्ध इंग्लिश आयरिश बॉय बँडची स्थापना झाली 23 जुलै 2010 मध्ये. हेलपॉप धूमकेतूचा शोध लागला. जवळच्या एका वर्षानंतर हा धूमकेतू जवळजवळ एका वर्षानंतर हा धूमकेतू पृथ्वीवर उघड्या डोळ्यांना दिसू लागला. फाम तुआन हे अंतराळात जाणारं पहिलं व्हिएतनामी नागरिक आणि पहिले आशियाई व्यक्ती बनले. टेलस्टार या पहिल्या उपग्रहाने पहिले सार्वजनिकरित्या ट्रान्स अटलांटिक टेलिव्हिजन कार्यक्रम प्रसारित केले. श्रोत्यांनो, 23 जुलै 1856 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म झाला. थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे 23 जुलै 1906 मध्ये जन्म झाला. नाट्य चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म 23 जुलै 1917 मध्ये झाला. अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहन आगाशे यांचा जन्म 23 जुलै 1947 मध्ये झाला. भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म 23 जुलै 1961 मध्ये झाला. भारतीय गायक गीतकार निर्माता अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म 23 जुलै 1973 मध्ये झाला. तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म 23 जुलै 1975 मध्ये झाला. शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचं निधन 23 जुलै 1997 मध्ये झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रुपवते यांचं निधन 23 जुलै 1999 मध्ये झालं. विनोदी अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता महमूद यांचं निधन 23 जुलै 2004 मध्ये झालं. पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर सॅली राईड यांचं निधन 23 जुलै 2012 मध्ये झालं. आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचं निधन 23 जुलै 2012 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
2: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी।

0: 101.5 मेगाहर्ट्सवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचं पत्ता,
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
3: आजच संपर्क करा।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर। सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन। आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं। संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं। दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली। नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना आधार देणं आपलं काम आहे, म्हणूनच काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभा आहे असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। गेल्या दशकात 150 अधिक पेपर फुटले आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रभावित झाले, पण यासाठी कुणालाही शिक्षा झालेली नाही असं गांधी म्हणाले। हा प्रश्न दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम आहे, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने केलेलं वर्तन अत्यंत वाईट आहे अशी टीका त्यांनी केली। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पत्राद्वारे सांगितलं। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याबद्दल वांगचुक यांनी त्यांचे आभार मानले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी कालही आंदोलनं करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी काल जाहीर करण्यात आली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली। या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल। शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावं लागेल, तसंच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवरील नोंदणीही आवश्यक आहे। आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे। राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांसाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित केला जाणार आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या। संत सोपानकाका आणि माऊलींच्या पालखीचा बंधुभेट सोहळाही काल पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं काल दर्शन घेतलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,

0: पालकमंत्री थोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि यावेळेस केएच्या माध्यमातून आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडले इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहे.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांसह बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बायोगॅस संयंत्राचा एक प्रयोग साकारला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या धानोरा या गावच्या भानुदास वनारी या शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्राचा एक मोठा प्रयोग साकारला आहे. या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी एक पोर्टेबिलिटी किट तयार केली आहे. या पोर्टेबिलिटी किट मध्ये ते बायोगॅस भरून कुठेही त्याचा वापर करू शकतात. तसेच याच बायोगॅस निर्मितीपासून त्यांनी एक वीज निर्मितीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले पोर्टेबिलिटी गॅस किट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. बायोगॅस एका मोठ्या फुग्यासारख्या कंटेनर किट मध्ये भरून तो कुठेही सहज वाहून नेता येत असल्यामुळे शेतात आणि शेतघरात याचा कुठेही स्वयंपाकाला लागणारा गॅस तसेच लाईट साठी याचा उपयोग शक्य होत आहे. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे इतर शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळवले जातील. गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात बळीराजा सुखावला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जुलै महिन्यात आठवडाभर दडी मारलेला पाऊस 21 जुलैपासून बरसू लागल्यानं शेतकरी राजा सुखावला. धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 73,871.56 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण 34% असलं तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते 6% कमी आहे. मागील वर्षी 1 जून पासून जुलैपर्यंत 496.8 मिलीमीटर पाऊस पडला होता, परंतु यंदा केवळ 335.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पेरण्या खोळंबल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पाऊसधारा कोसळत असल्यानं रोवणीच्या कामाला वेग येईल असा अंदाज आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
1: राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती. या पावसानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातला पाणी पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आजही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन. आणि राज्यात सर्वदूर पाऊस आजही बहुतांश

0: विभागात पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया. परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच. परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचंय, काही काम करायचंय, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते. आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघही उत्तम गातात आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले. त्यामुळे तो पाया पक्का होत गेला आणि मग नंतर माझा

0: ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू,
1: अच्छा
0: तिथे माझा जास्ती ओढा, मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे, आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे, मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं. कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे, आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
2: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं, तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी पीएचडी करायला घेतली, म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय, आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला पीएचडी करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव, कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली, तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे, म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले, आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत, आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत. गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो, हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है, तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा, गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती

0: अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे, आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते. अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत, त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढी एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो, तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत

0: इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो, तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं, की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत, जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय, तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करतायत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मान सुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:40 झाले आहेत.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोत्यांनो, 7:40 झाले आहेत. आता ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच

0: काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत, तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
1: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गोडके सराफ पुणे.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: आकाशवाणीच्या सर्व

0: गीतिका श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: मंचावरून प्रसारित करण्यात आला.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोत्यांनो आता ऐकूया मिश्र संगीत. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे.

इस्माईल आझाद आणि कव्वाल पार्टी यांनी गायलेलं शिवन रिझवी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत बुल्लोसी राणी यांचं होतं. या कव्वालीबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी.

आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगो मध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकारबरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपर फुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वी इतकी दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन

काय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीद वाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डाउकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी

प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपिन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सलग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष्य केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्नही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अशोक पत्की यांच्या संगीत निर्देशनात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आणि चित्रपट आहे गंमत जम्मत.

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्झवर. सकाळची 8:40 झाली आहेत. श्रोत्यांनो आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

बन्या बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल आणि विनय कुमारी यांच्या स्वरात. मुरलीधर गोडे यांचं हे गीत होतं आणि संगीत ऋषिराज यांनी दिलं होतं.

अजय अतुल यांच्या संगीत निर्देशनात आता ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत. स्वर आहे शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांचा. चित्रपट बंध प्रेमाचे

गुलछडी या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. आशा भोसले यांच्या स्वरात, जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत राम लक्ष्मण यांचं आहे.

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलात. स्वर आशा भोसले यांचा होता आणि चित्रपट गुलछडी. यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

¡Ah!

ಜಗ ನಿಟ್ಟ

ಅಮ್ಮ ಪಕ್ಕಡ ಕರಕ್ಕೆ

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत आमच्या स्थानिक प्रसारणात. परत एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ
3: भरपूर स्पेस परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती
3: अंबा मॉड्यूलर किचन स्टाइलिश होम हैप्पी लाइफ
4: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोत्यांनो ग्राम परिसर आणि शेतशिवारी या कार्यक्रमात फळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी सुहास महल्ले कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय जिल्हा अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत आता पुनर्प्रसारित करीत आहोत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम

0: श्रोतेहो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकूयात संत्रा फळबाग लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती येथील सुहास महले यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, शेती हा आपला प्रमुख व्यवसाय. या शेतीमध्ये विविध प्रकारातील पिकांची लागवड आपण करत असतो. काही ठिकाणी आपला शेतकरी बांधव फळपिकांची लागवड करत असतो, काही ठिकाणी फुलपिकांची लागवड करत असतो, काही ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्रकारातील ज्यातनं रोजगार निर्मिती होते अशाही प्रकारातील पूरक व्यवसाय आपला शेतकरी बांधव करत असतो. या विविध प्रकारातील पिकांमध्येच आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये फळबाग लागवड करणारे बरेच शेतकरी बांधव आहेत आणि याच विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता बऱ्याच ठिकाणी संत्रा आणि इतरही फळपिकांची लागवड आपला शेतकरी बांधव करत असतो. पण एकूणच सर्वच प्रकारातील फळपिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकंदरीत फळबाग लागवड तंत्रज्ञान नेमकं काय आहे, जी विविध प्रकारातील फळपिकं आहेत या फळपिकांच्या लागवडच्या संदर्भात अधिक उत्पादन घेण्यासाठी कुठलं तंत्र वापरणं गरजेचं आहे, कुठली माहिती आपल्या शेतकरी बांधवांना मिळणं गरजेचं आहे, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत अमरावती इथल्या कृषी विज्ञान पदविका महाविद्यालयाचे सुहास महल्ले आज आपल्यासोबत आहेत. महल्लेजी नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: खरं तर शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आणि शेती म्हटल्यानंतर आपले बरेच शेतकरी बांधव विविध प्रकारातील पिकांची लागवड करत असतात. जी हंगामनिहाय पिकं आहेत अशाही प्रकारातील पिकांची लागवड करणारा आपला शेतकरी बांधव आहे. पण आजचा आपला विषय आहे फळबाग लागवड तंत्रज्ञान. फळपिकाच्या बाबतीत बोलायचं झालं आणि इतरही पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत काय सांगता येईल, काय स्थिती आहे?
2: सर, अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ज्या लागवडी झालेल्या आहे ते लिंबूवर्गीय फळपिकांच्या झालेल्या आहे, का ज्याच्यामध्ये संत्रा, मोसंबी आणि लिंबू या विविध पिकांचा समावेश होतो.
1: संत्रा आणि मोसंबी हे तीनच प्रकारातील पिकं आपला इथला शेतकरी बांधव घेतो की इतरही काही फळपिकांची लागवड आपला शेतकरी बांधव घेत असतो?
2: आता नव्याने शेतकरी सुद्धा आता डायव्हर्ट होत आहे, तो बदल करत आहे आणि ते पाहता सीताफळ या नवीन पिकांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. त्यासोबतच केळी, काही अंजनगाव, अकोट, अचलपूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केळीच्या सुद्धा लागवडी झालेल्या आहेत.
1: ही पीक पद्धतीत बदल जो करतोय आपला शेतकरी बांधव याची खरंच आवश्यकता आहे का, त्याला कारणं कोणकोणती आहेत?
2: नक्कीच सर, त्याची आवश्यकता आहे, कारण की आता हे वाढतं तापमान आणि त्यासोबतच कमी पडणारा पाऊस, पावसाचे दिवस जे कमी झाले त्यामुळे जे काही पाणी त्याला उपलब्ध असायला पाहिजे वर्षभर देण्याकरता ते उपलब्ध होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये 6 महिन्याच्या अवधीमध्ये आटपणारी पिके, की ज्याला 9-9 महिने किंवा 1 वर्षाचा कालावधी हा काढणीसाठी लागत असणारा संत्रा हा आता कमी होत असून आणि कमी पाण्यामुळे तो सुकत असून किंवा वाळत असून अशा परिस्थितीमध्ये तो तोडला चालला आहे, तो कमी होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येत्या ग्लोबल वॉर्मिंग आजचा विचार करता, हवामानाचा विचार करता, जमिनीचा विचार करता आता नवीन काही पिकांचा सुद्धा समावेश होणे गरजेचं आहे. म्हणून शेतकरी सुद्धा आता नव्या नव्या पद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये फळपिकाचे नवीन फळपिकांचा समावेश तो करत आहे.
1: वातावरणाचा बदल आपल्याला जाणवतो आहे, वातावरणाचा परिणाम दुष्परिणाम आपल्या फळपिकावर होत असल्यामुळं अनेक प्रकारातील पीक पद्धती, या पीक पद्धतीचा वापर करून आपला इथला शेतकरी बांधव विविध प्रकारातील फळपिकांची लागवड इथला आपला शेतकरी बांधव करतो आहे. संत्रा या फळपिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विदर्भात आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये या फळपिकाची, संत्रा या फळपिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जायची, घेतली जायची. पण दिवसेंदिवस या संत्रा फळपिकातून शाश्वत उत्पादन मिळत नसल्यामुळं या नवीन पीक पद्धतीमध्ये बदल करून आपला शेतकरी बांधव विविध प्रकारातील फळपिकांची लागवड करतो आहे.

0: असं आपण म्हणताय. तर हा बदल कसा असणार आहे?
1: हा बदल म्हणजे की आता काही लागवडी व्यवस्थापनामध्ये बदल होत आहे. म्हणजे जे काही अंतर होतं पूर्वीचं, ते संत्रा पिकाचा विचार करता तर 6 मीटर बाय 6 मीटर म्हणजे जवळपास 18 ते 20 फुटाचं अंतर हे दोन झाडातील दोन ओळीचं राहायचं. आता त्याच्यामध्ये सघन लागवड पद्धती किंवा त्याच्यामध्ये अतिघन लागवड पद्धती याही पद्धतीचा विचार आता शेतकरी बंधू करत आहे.
0: फक्त लागवडीच्या बाबतीत विचार संत्र्याच्याच बाबतीत करतोय का इतर जी फळपिकं आहेत जी वातावरण बदलाचा परिणाम झाल्यामुळं या वातावरणाशी निगडीत जे काही फळपिकं आहेत या नवीन फळपिकाची लागवड आपला शेतकरी बांधव करतो आहे?
1: नक्कीच, नवीन फळपिकाची तो लागवड करत आहे. त्याच्यामध्ये जसं सीताफळ मी बोललो याच्या अगोदर, सीताफळ, पेरू, आंबा यासारखे विविध फळपिकांचा तो त्याच्यामध्ये समावेश करत आहे. त्याच्यामध्ये लागवडीचाही अंतर्भाव आहे, तो त्याचाही विचार तो करतो. ज्याच्यामध्ये मी बोललो की सघन लागवड पद्धतीमध्ये म्हणजे झाडांची संत्रामध्ये, आंब्यामध्ये, सीताफळामध्ये की ज्याच्यामध्ये झाडांची संख्या एकरी ही अधिकाधिक बसून उत्पादन क्षमता वाढवता येते. त्यासोबतच वातावरणाशीही सुद्धा एकरूपता कशी साधता येईल आणि वाढलेलं तापमान यालाही कसं त्याला सामोरं जाता येईल याही पद्धतीचा विचार करता फळपिक निवड, त्या जातीवंत फळपिकाची निवड असंही या सध्या फळबागेच्या व्यवस्थापनामध्ये हा समावेश होत आहे.
0: नक्कीच, पूर्वीचा आपला भाग, विदर्भाचा भाग, आपल्या जिल्ह्यातला भाग पाहता हा संत्राखालील क्षेत्र जास्त होतं, पण दिवसेंदिवस अनेक घटकांचा परिणाम या संत्रा फळपिकावर होत असल्यामुळं शेतकरी बांधव काही क्षेत्र कमी करून आपण इतरही फळपिकाची लागवड करावी असा त्यांच्या मनामध्ये बदल होतो आहे. खरं तर लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये संत्रा असेल, मोसंबी असेल किंवा निंबू असेल हे फळपीक घेत होते आणि याचबरोबर काही घटकांचा प्रभाव या फळपिकावर होत असल्यामुळं आता नवीन फळपिकं सीताफळ असेल, काही पेरू असेल, काही आंबा असेल अशा विविध प्रकारातील फळपिकांची लागवड आपला इथला शेतकरी बांधव करतो आहे. खरं तर या सर्वच प्रकारातील फळपिकांची लागवड करायची असेल तर सुरुवातीला उत्पादकता हा महत्त्वाचा घटक मानला जातोय, तर चांगलं उत्पादन घेण्यासाठी नेमकं सुरुवात कशी करणं गरजेचं आहे?
1: त्याकरता आपण जी कलम ज्या ठिकाणी निवडतो की मुख्यतः पहिले आपण ज्या परिसरामध्ये आपल्याला लागवड करायची आहे मुख्यतः त्या परिसरामध्ये ते पीक रुजतं का याची आपण शहानिशा केली पाहिजे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणावरनं कलमे आणायचे आहे ते जातीवंत उत्कृष्ट दर्जाचे कलम रोपं आपण त्या ठिकाणावरून परचेस केले पाहिजे. का जसं आपण संत्र्याचा जर उल्लेख केला तर तो एकरूप झालेला जोड कलम किंवा ते साधारणतः 1 वर्षाच्या वरचे असणारी कलम की ज्याची डोळा बांधणी ही 20 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटरच्या वरती नसावी आणि अशा प्रकारे दर्जेदार कलमाची निवड त्यासोबतच जातीवंत जातीची निवड, कलमासोबत जातीसुद्धा महत्त्वाची आहे. जर संत्र्याच्या बाबतीत विचार केला तर नागपुरी संत्रा आपल्या परिसरामध्ये आहे, त्यासोबतच आता नवीन पद्धतीने इतरही जाती निर्माण झाली आहे त्याचाही विचार, टँगो नवीन जात ही आपल्या परिसरामध्ये नव्याने येत आहे त्याचाही विचार शेतकरी बंधू करत आहे.
0: हे संत्रा फळपिकाच्या बाबतीत आहेत की ज्या पूर्वीच्या जाती संत्रा बदल्या असतील आता त्याला जोडूनच ज्या काही सुधारित जाती आहेत संत्रामधील आणि सकस चांगली रोप असणारी जाती आहेत अशाच प्रकारातील जातीची निवड, रोपांची निवड करणं हे आपल्या शेतकरी बांधवांच्या हिताचं असणार आहे असं आपल्याला सांगायचं आहे. हे झालं संत्र्याच्या बाबतीत, पण इतर जी काही फळपिकं आहेत या फळपिकांच्या रोपांच्या बाबतीत, कलमांच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल?
1: आता इतर जर आपण फळपिके बघितली संत्रा सोडली तर त्याच्यामध्ये आंबा, सीताफळ आणि आता आपण नव्याने विचार केला तर त्याच्यामध्ये पेरू ह्यासारख्या पिकांचा समावेश होतो. आता सीताफळाचा उल्लेख केला तर सीताफळामध्ये बालानगर असेल, त्याच्यामध्ये अर्कासहान असेल, हे हायब्रिड जात आहे याचाही समावेश शेतकरी बंधू करत आहे की ज्याच्यामध्ये परपरागीकरण हे बाय हँड होतं, हँड पॉलिनेशन होतं अशाही जातीचा समावेश होत आहे. त्यासोबत NMK 1 ही नवीन आलेली म्हणजे उशिरा येणारी जात याचाही समावेश शेतकरी बंधू आपल्या लागवडीमध्ये करत आहे. आंब्याचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये जसं केशर असेल, पायरी असेल, आपले दशेरी असेल यासारख्या पिकांचा लागवडीमध्ये विचार करायला हरकत नाही. परंतु आपण हे सर्व जेव्हा विचाराधीन असतं यासाठी योग्य नर्सरीमधून, रोपवाटिकातून आपण कलम खरेदी केली पाहिजे. आपण त्याचा इतिहास आपल्याला माहीत असायला पाहिजे. ज्या ठिकाणाहून आपण कलम आणतो तो आधी कशाप्रकारे त्याच्या बागा उभे आहेत, कशाप्रकारे त्याच्या लागवडी झालेल्या आहेत, ते समाधानकारक आहे की नाही हे आपण आधी तपासलं पाहिजे.
0: त्याची संपूर्ण माहिती घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण सीताफळाच्या बाबतीत आणि आंब्याच्या बाबतीत बोललात, सीताफळ या फळपिकामध्ये ज्या उन्नत जाती आहेत, चांगल्या जाती आहेत, सुधारित जाती आहेत, संकरित जाती आहेत अशा प्रकारातील जातीची निवड करणं फार

0: महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर आंबा या फळपिकाची लागवड करत असताना आपल्या भागात येणाऱ्या ज्या विविध जाती आहेत आंब्याच्या, अशा प्रकारातील जातीची निवड करणं फार महत्त्वाचं आहे. याचबरोबर पेरू हे तेवढंच महत्त्वाचं फळपीक आहे. या पेरू या फळपिकाच्या बाबतीत काय सांगता येईल?
1: पेरूच्या बाबतीत नक्कीच आता शेतकरी बंधू वळलेले आहेत. त्याचा उद्देश असा आहे की आपल्याला कमी जागेमध्ये हजारो झाडांची संख्या हे आपल्याला बसवता येऊन राहिलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण सूक्ष्मघन पद्धती आणि सघन लागवडी याचा समावेश करून घेतो. सघन लागवडीचा विचार केला, सूक्ष्मघन पद्धतीचा विचार केला तर शेतकरी बंधू हे 1 मीटर बाय 2 मीटर किंवा 2 मीटर बाय 3 मीटर यासारख्या फुटांमध्ये किंवा मीटरमध्ये लागवडी करून 555 असेल किंवा जवळपास 600 झाडं हे एकरी बसवत आहे आणि अधिकाधिक उत्पादन क्षमता ही त्या पिकाची वाढवत आहे. त्यामध्ये चांगल्या सुधारित जाती आलेल्या आहे. जसे एक इन्स्टिट्यूट आहे, इंडियन हॉर्टिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलोर, या ठिकाणी निर्माण झालेली ललित ही जात आहे किंवा सरदार ही पूर्ववत असणारी जात आहे ज्याला लखनौ 49 म्हणतो. अशा काही नवीन जातीचा सुद्धा आपल्याला विचारात घेता येतो लागवडीमध्ये. त्याच्यामध्ये छाटणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहारापूर्वी केलेली छाटणी आणि योग्यतेमुळे आपल्याला आपल्या वातावरणा अनुकूल केलेली छाटणी हे पिकाच्या उत्पादन क्षमतेला वाढवते, त्यामुळं छाटणी व्यवस्थापन सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे.
0: नक्कीच. म्हणजे पेरूच्या बाबतीत जे चांगल्या जाती आहेत आणि लागवड करत असताना सघन लागवड घन पद्धतीनं दाट पद्धतीनं लागवड करायची असेल तर पेरू एक पर्याय आपल्या विदर्भासाठी आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं फळपीक आहे असंच म्हणावं लागेल. पण याच ठिकाणी आपल्या आवडीचं गीत कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: पारंपरिक जी गीतं असतात शेतीची निगडीत ती सुद्धा आपण ऐकवली तरीही आवडेल.
0: तर ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत.

0: परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याशी संवाद साधत आहेत सुहास महल्ले. आजचा जो आपला विषय आहे फळबाग लागवड तंत्रज्ञान, या फळपिकातून चांगलं उत्पादन घेण्यासाठी अगदी सुरुवात कशी करणं गरजेचं आहे, कुठलं तंत्र वापरणं गरजेचं आहे?
1: माझं तर मत असं आहे सर की शेतकरी बंधूंनी लागवडी करत असताना
0: एक एक पिकाच्या संदर्भात त्यातलं उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात नेमकं काय सांगता येईल? सुरुवातीला संत्रा या फळपिकाच्या बाबतीत,
1: संत्रा फळपिकाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर जमिनीची जी निवड होते हीच मुळात चुकीची होत आहे शेतकरी बंधूंची. ज्या उथळ जमिनी असतात, ज्या चिकट जमिनी असतात, ज्या जमिनीमध्ये खोली ही

0: दिसतच नाही, खूप खोल अशा जमिनी असतात, अशा ठिकाणी संत्रा हे पीक जमत नाही किंवा काही अधिक काळ दीर्घकाळ हे संत्रा पीक टिकत नाही. मग अशा वेळेस संत्रा पिकाला लागणाऱ्या जमिनीची योग्य निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की ज्याच्यामध्ये 1 मीटरपर्यंत काळी माती आणि त्याच्यानंतर 2 मीटर 1 ते 1.5 मीटरपर्यंत त्या ठिकाणी पिठाळ मुरुम ज्याला किंवा कडक मुरुम अशा प्रकारची जमीन, ह्या संत्रा पिकाला योग्य अशी जमीन ही निवड अतिशय महत्त्वाची असते.
1: एक झालं जमिनीच्या बाबतीत, पण उत्पादन वाढवण्यासाठी बहार तेवढाच महत्त्वाचा आहे. बहाराच्या बाबतीत काय सांगतील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांचं काही चुकत असेल तर काय करणं गरजेचं आहे हे आपल्या शेतकरी बांधवांना कसं सांगता येईल?
0: नक्कीच नक्कीच, बहार व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे संत्रामधला, का ज्याच्यामध्ये आपण आंब्या बहार, मृग बहार यापैकी कुठला तरी एक बहार निवडतो. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, बहार निवडत असताना ज्या ठिकाणी आंब्या बहाराचा आपण निवड करतो तर वर्षभर आपल्याला पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे, आणि पाण्याच्या उपलब्ध नसल्यामुळे कधी कधी आपण पाणी देऊ शकत नाही ना अशा काळामध्ये
1: संत्रा महत्त्वाचं,
0: पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. मृग बहाराच्या बाबतीत ज्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन आपलं वर्षभर आहे त्या ठिकाणी आपण आंब्या बहाराचं नियोजन करावं, आणि ज्या ठिकाणी पाण्याची आपल्याला अडचण भेडसावते अशा ठिकाणी आपण मृग बहाराचं व्यवस्थापन करावं. हे मात्र या गोष्टी आपण लक्ष ठेवाव्या. त्यासोबतच झाडाची सल काढणे, म्हणजे संत्रा या पिकाच्या झाडाची सल काढणे ही अत्यंत गरज आहे. चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी आपण सल काढून घेतली पाहिजे, की जेणेकरून रोग आणि किडीपासून आपला त्याचा बचाव होईल आणि अधिकतर किडी आणि रोग त्याच्यावर वाढणार नाही. आणि सल काढल्यासोबतच त्याला बोर्डो पेस्टिंग करणे, वर्षातून 2 वेळेस त्याला बोर्डो पेस्टिंग केली असता त्या पिकाला येणारी बुरशी, जी मोठ्या प्रमाणात फायटोप्थोरा आपण त्याला म्हणतो, डिंक्या म्हणतो, हा येणार नाही याचीही काळजी शेतकरी बंधूंनी घेण्याची गरज आहे.
1: नक्की, खरं तर लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये संत्रा या फळपिकाच्या बाबतीत बोललात, मोसंबी आणि लिंबू हे दोन्ही फळपिक बऱ्याच ठिकाणी घेतली जातात, तर या फळपिकाच्या संदर्भात काय सांगता येईल?
0: सर, आता दिवसेंदिवस संत्रा मधून हा शेतकरी बंधू, कारण की भाव जो मिळायला पाहिजे होता संत्राला, जो दर मिळाला पाहिजे वर्षानुवर्ष, तो आपल्याला आता तो कमी होत आहे आणि तो स्थिर नाही, तो अस्थिर आहे. अशा काळामध्ये आता शेतकरी बंधू त्याच्यापेक्षा चांगल्या, म्हणजे मोसंबी आणि लिंबू सारख्या जे ज्याला रेटमध्ये ज्याच्या दरामध्ये स्थिरता त्यांना दिसत आहे अशा पिकाचा समावेश ते करत आहे. नक्कीच याही पिकाचा आपण समावेश करून त्याच्यामध्ये मोसंबीमध्ये सातगुडी असेल, काटोल गोल्ड असेल, या नवीन जातींचा आपण त्याच्यामध्ये समावेश करावा. न्यूसॅलर ही चांगली आंबट गोड असणारी जात तर आहेच, पण त्यासोबतच काटोल गोल्ड ही डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाची निर्मित असणारी जात, त्यासोबतच सातगुडी, त्याला ज्याला कातडीला ज्याला आपण सालीला मोसंबीच्या बाबतीत बोलतोय आपण, विशेष करून मोसंबीच्या बाबतीत, की त्याच्या सालीला चमक आहे आणि त्या चमकमुळे बाजारामध्ये त्याची मागणी चांगली आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे अशा जातींचा, जातीवंताचा आपण रोपांचा विचार करून, कलमांचा विचार करून आपण मोसंबीच्या लागवडी करू शकतो आणि आपल्या उत्पादनामध्ये स्थिरता आणि दरामध्ये स्थिरता मिळवू शकतो. त्यासोबतच लिंबूचा आपण आता नव्याने शेतकरी बंधू विचार करतो, अकोलासारखा किंवा बाळापूर, बार्शी टाकळी असा जो काही अकोलाचा परिसर आहे ना, आणि अमरावती मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्थिरता आणणारं लिंबूवर्गीय मधलं लिंबू हे पिकाचा सुद्धा नव्याने शेतकरी बंधू समावेश करून घेत आहे, का ज्याच्यामध्ये आपलं राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र यांनी नव्याने निर्माण केलेल्या काही संकरित जाती आहे लिंबाच्या, त्याचाही समावेश होत आहे. आणि लिंबांमध्ये साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं की वर्षभर लिंब मिळत असल्यामुळे त्याच्या खिशाला पैसा हा खेळून राहतो, सतत सतत त्याला त्याचा आधार मिळतो आणि सतत एक चौथ्या महिन्यामध्ये त्याला लिंबाचा बहार हा घेत असल्यामुळे सतत त्याचा फायदा त्याला मिळवता येतो. म्हणून लिंबूवर्गीय सारख्या पिकांकडे शेतकरी बंधू आपला अमरावती जिल्ह्यामधला असेल किंवा इतरत्र असेल तो वळत आहे.
1: नक्की, मात्र बहार तेवढाच महत्वाचा.
0: नक्कीच नक्कीच सर,
1: बहाराच्या बाबतीत काही बदल करणं गरजेचं असतं का मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये किंवा लिंबू आणि मोसंबी या पिकात?
0: नक्कीच सर, बहार व्यवस्थापनामध्ये आपण विचार जर केला तर संत्रा किंवा मोसंबी असेल या पिकांचं विशेष करून 9 महिन्यानंतरच फळ हातात मिळतं. म्हणून एकच बहार शेतकरी बंधूंनी एक ठरवलं पाहिजे. साधारणतः हस्तबहार पण हा मध्ये येणारा अडकणी बहार म्हणतो तो पण येत असतो, पण त्याचे
1: फुले
0: मोसंबीच्या बाबतीत सुद्धा सारखंच आहे.
1: सारखंच
0: आहे
1: आणि लिंबाच्या
0: सदाहरित आहे. लिंबू हा हे जे पीक आहे हे तुम्हाला दर चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फुलं आणि फळं मिळून जाणार आहे, त्यामुळं लिंबू हे वर्षभर तुम्हाला घेता येतं. पण याही परिस्थितीमध्ये लिंबामध्ये अधिकतम तुम्हाला जर पैसा जर मिळवायचा असेल, जास्त फळ मिळवायचे असेल, तर लिंबूला आपण एक लक्षात घेतो की उन्हाळ्यामध्ये साधारणतः फेब्रुवारीच्या पुढे जुलै महिन्यापर्यंतचा जो काही लिंबूचा बहार असतो त्याला मिळणारा दर हा 3 ते 4 पट अधिक असतो इतर बहारांपेक्षा. त्यामुळे आपल्याला एकाच वेळेस तो बहार घेण्याकरता काही संजीवकाचा वापर आपल्याला लिंबूमध्ये करता येतो, का ज्यावेळेस पाऊस हा

0: ऑगस्ट सप्टेंबर काळामध्ये फुलोरा आपण मोठ्या प्रमाणात घेण्याकरता सायकोसिन या रसायनाचा ज्या संजीवकाचा आपण 2 ml जे लिओसिन या नावाने मार्केटला मिळतं याच्या जर आपण फवारण्या केल्या 2 ml प्रति लिटर याप्रमाणे तर साधारणतः आपण एक ऑगस्टच्या ऑनवर्ड सप्टेंबर दरम्यानमध्ये तर 15 दिवसाच्या अंतराने केलेल्या 2 फवारण्या आपल्याला अधिक बहार मिळून देतो आणि तो बहार ते फुलं आपल्याला फळाच्या रूपात फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत सहज मिळतात त्याचा दर हा 3 पट 4 पट अधिक आपल्या बहाराला मिळू शकतो
1: म्हणजे पण बहाराचं जमलं पाहिजे म्हणजे बहार निवडत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आता बऱ्याच ठिकाणी आपल्या भागामध्ये आता सीताफळ या फळपिकाची लागवड केली जाते तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आपल्या विदर्भात सीताफळ या फळपिकाच्या बाबतीत थोडंसं वेगळं पण आहे तर एकूणच सीताफळ या फळपिकाच्या संदर्भात अधिक उत्पादन घेण्यासाठी चांगलं दर्जेदार फळ निर्माण करण्यासाठी अगदी सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे जातीच्या बाबतीत आपण सांगितलं पण उत्पादकच्या बाबतीत चांगल्या गुणवत्तेच्या बाबतीत गोडवा निर्माण करण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे
0: आपल्याला सीताफळाच्या बाबतीत जर अधिक उत्पादनाचा विचार करायचा असेल तर नव्याने आता सीताफळामध्ये छाटणी व्यवस्थापन हे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि मग छाटणी कधी घ्यावी तर सीताफळामध्ये मेच्या अखेरीस आणि पहिला पाऊस पडण्याच्या अगोदर आपण त्याची छाटणी करणे हे गरजेचं आहे म्हणजे सीताफळाला ताण बसून त्याची पानगळ करून आपल्याला मेच्या अखेर त्याची छाटणी करून आपण जेव्हा बहार घेतो तेव्हा सीताफळाची उत्पादकता आपल्याला वाढलेली दिसते फळं हे काळीवर आलेले असतात आणि 200 ग्रॅम अधिक फळ आपल्याला त्या ठिकाणी वजनात मिळते ते वजन आपलं 300 ते 400 ग्रॅम पर्यंत जाऊ शकते म्हणजे आपल्याला ए ग्रेडचं सीताफळ जर आपण मार्केटला आणलं तर त्याची मागणी आणि दर हा आपल्या लक्षात येतो हा जास्तीत जास्त असतो त्यामुळे छोटी सीताफळ किंवा 150 ग्रॅमच्या आतमध्ये असणारे सीताफळ हे न घेता छाटणी व्यवस्थापन हे तंत्रज्ञान वापरून आपण अधिकाधिक वजनाचे आणि आकाराची सीताफळ जर काढली तर आपल्याला अधिकाधिक सीताफळामध्ये दर मिळू शकतो फायदा होऊ शकतो आणि किमान आपण वर्षाला एका एकरामधून 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये हा दर मिळू शकतो आणि ते उत्पादकता आपलं सुद्धा वजनामध्ये वाढल्यामुळे ते आपलं किमान 4 टन ते 5 टनापर्यंत एकरी आपल्याला त्याचा फायदा उत्पादनामध्ये सीताफळाचा घेता येतो हेच करत असताना त्याच्यावर येणारे कीड रोग सुद्धा महत्वाचे असतात सीताफळामध्ये येणारा मिलीबग आपण पाहतो पेठ्या ढेकून आपण बाजारातही पाहतो जे सीताफळाच्या खवल्यांमध्ये असणारा त्याच्या त्या सालीवर असणारा हा पांढरा ढेकून हा अत्यंत त्रासदायक आहे किंवा झाडावर आलेला असतो फळांवर
1: कमी करत असतो
0: गुणवत्ता कमी करतो आणि अशा वेळेस आपण तो मेच्या किंवा जूनच्या पहिला पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पिल्ले येऊन हे झाडावर चढतात त्यामुळे त्याच्याकरता आपण काळजी घेणे किंवा पिठ्या ढिकून येऊ नये म्हणून त्याला सुरुवातीलाच आपण त्याची झाडाची आळवणी करणे किंवा त्यावर फवारणी करणे यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या रोगांचा किंवा किडीचा आपण त्या ठिकाणी बंदोबस्त करू शकतो म्हणजेच आपण आपला दर गुणवत्ता सुद्धा सीताफळाची सुधारू शकतो की ज्याचा फायदा आपल्याला अधिकाधिक येत्या काळामध्ये मिळत आहे कारण की आता या हा जो अवर्षणग्रस्त आपण म्हणतो ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी अधिक पाऊस कधी खूप कमी पाऊस अधिकचं उष्णतमान थंडी एकदम येणे अशा परिस्थितीमध्ये पिका या वातावरणाशी अनुकूल असणारं असं एकमेव पीक आपण म्हणू शकतो कणखर असं पीक म्हणू शकतो जंगली पीक म्हणू शकतो म्हणूनच आपण सीताफळ यासारख्या पिकांचा आपण जर योग्य पद्धतीने आपण जर त्याचं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच हा आपल्याला खर्चाच्या बाबतीत इतर पिकांच्या खर्चाच्या बाबतीत हा कमी असून उत्पादनाच्या बाबतीत हा अधिक आपल्याला सरस राहू शकतो हा नक्कीच हा फायद्याचा विषय आपण शेतकऱ्यांना आहे
1: सीताफळ या फळपिकाचं गणित समजणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे मशागतीची जी महत्त्वाची कामं आहेत छाटणीची जी महत्त्वाची कामं आहेत त्या त्यावेळेस आपण घेतलं कडी लागण्याची व्यवस्था आणि फळं लागण्याची व्यवस्था ज्या शेतकरी बांधवांना समजल्या तर सीताफळ या फळपिकाचं व्यवस्थापन केलं तर चांगलं दर्जेदार चांगली गुणवत्तापूर्ण असणारी सीताफळाची फळं आपल्याला नक्कीच घेता येईल खरं तर आंबा हे तसं महत्त्वाचं फळपीक पूर्वी तर आपल्या शेतावर आजूबाजूला कुठल्याही ठिकाणी आंबा हे फळपीक दिसत आहे लागवड केलेली आहे पण याच्यात सुधारणा होणं फार गरजेचं आहे आंबा या फळपिकातून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल व्यापारी दृष्टिकोनातून चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत काही महत्त्वाची घटकं आहेत या घटकांविषयी काय सांगता येईल
0: आंब्यासारख्या पिकाला आपण लागवडीमध्ये जेव्हा घेतो तेव्हा आंबाला
1: लागवड तर कोणीही करतोय पण त्याच्यात सुधारणा करून व्यावसायिक स्वरूप आणता येईल असं अशी कोणकोणती कामं करणं फार गरजेची आहेत
0: आंबा पिकामध्ये विशेष करून आपण बघतोय की आंबा पिकाला हा बहार जो येतोय तो आपण एका वर्षीच्या काळीवर येतो त्यामुळं ती 1 वर्षाची काळी राखीव ठेवण्याकरता तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यानमध्ये जेव्हा पाऊस ओसरला त्या काळामध्ये आपल्याला कल्टार ज्याला पॅक्लोब्युट्राझॉल म्हणतो याची ही ट्रीटमेंट त्या आंब्याला करणे गरजेचं आहे का त्याच्यामुळे तो एक ट्रेस मिळतो हा ट्रेस मिळाल्यामध्ये काय होतो की आंबा

0: विशिष्ट नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याला फ्लावरिंग येतं आणि नंतरच्या काळामध्ये फेब्रुवारी ऑनवर्ड तुमच्या लक्षात येतं की त्या आंब्याला मेपर्यंत त्या ठिकाणी फळं धरलेले दिसून येतात. आंब्यामध्ये भडसावणारा हा महत्त्वाचा कीड असतो ज्याला आपण मँगो जॅसिड्स असं म्हणतो किंवा तुडतुडा म्हणतो. याच्यामुळे जो फुलोरा असतो हा काळा पडतो, त्यासोबतच आंबे गळतात आणि हे गळ किंवा फुलोरा हा होऊ नये त्याच्याकरता आपण वेळोवेळी केलेली दक्षता किंवा काळजी हे घेणे गरजेचं आहे. त्यावर आपल्याला आधीच जर तुडतुडा येऊ नये याकरता आपण जर आधी फवारणी आपण घेतली, डायक्लोरोवास असेल किंवा डायमिथॉइड असेल किंवा आपण म्हणतो आहे की मोनोक्रोटोपॉस यासारखे फवारणी जर आपण सुरुवातीलाच फ्लावरिंगच्या अगोदर जर आपण घेतली तर आपण त्याचा बचाव करू शकतो. आंब्यामध्ये विशेष करून न्यूट्रिशनलचा अभाव, ज्याला आपण काय म्हणतो आहे की अन्नद्रव्याचा अभाव, या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वाटाण्यासारखा आंबा हा गळून जातो. वाटाण्याच्या पुढची किंवा गोटीत जी तयार होत असते आंब्याची, महिना दीड महिन्यानंतर ती मोठ्या प्रमाणात गळून जाते. म्हणजे आंब्याची फळ सेटिंग ज्याला म्हणतो फळधारणा ही फार कमी पर्सेंटने होत असते, त्यामुळे ती अधिक वाढवण्याकरता उत्पादकता वाढवण्याकरता त्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर केलं त्याच्यामध्ये युरिया आणि सोबतच जिब्रेलिक ॲसिड यासारख्या संजीवकाचे जर आपण फवारण्या आपण फ्लावरिंगच्या काळामध्ये जर घेतली किंवा फळधारणा झाल्यानंतर आपण जर त्याला युरियाच्या 2% फवारणी जर केली त्या काळामध्ये आंब्याची आपल्याला गळ जी आहे किंवा फळगळ जी आहे ते वाचवता येईल. त्यासोबतच आंबा हा काढणीपूर्वी आंबा गळू नये याकरता पोटॅशियम नायट्रेट यासारख्या ज्याला आपण मार्केटमध्ये अवेलेबल आहे अशा सारख्या खतांची जर आपण 2% जर फवारणी घेतली तर त्या काळामध्ये सुद्धा आंबा गळ जी होणार होती ती होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूंना त्याचा फायदा हा घेता येतो. आंब्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे का ज्याच्यामुळे उत्पादकता वाढवता येते आणि त्यासोबतच त्याची गुणवत्ता वाढवता येते आणि ते म्हणजे आपण म्हणतो आहे त्याला प्रूनिंग मॅनेजमेंट म्हणजे छाटणी व्यवस्थापन. म्हणूनच लागवडीपासून आंब्याला दरवर्षी त्याला आकाराची छाटणी आणि त्याच्यानंतर त्याला फळधारण्याकरता म्हणजे अधिक उत्पादनाकरता फुलं राहण्याकरता केलेली छाटणी ही अधिक कामाची असते. म्हणून आंबा काढणी झाल्यानंतर म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये आंबा काढणी झाल्यानंतर त्याची हलकी छाटणी किंवा भारी छाटणी या प्रकारचं घेऊन आपण अधिकाधिक आंबा उत्पादन त्या ठिकाणी मिळवू शकतो किंवा आपल्याला चांगला दर्जेदार गुणवत्ता आंब्याच्या उत्पादनामध्ये घेता येईल.
1: या हंगामात ज्या ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करायची असेल, जे आधुनिक तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाची जोड जर घालून फळबाग चांगली फुलवायची असेल तर आत्ताच आपण जे विविध तंत्र सांगितलेत माहिती सांगितलीत पण या फळबाग लागवड तंत्रज्ञानाविषयी आपल्या शेतकरी बांधवांना काही विचारायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल, आपल्याशी काही संवाद साधायचा असेल तर जाता जाता आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक.
0: कधीही आपल्याला या फळपिकांच्या बाबतीत लागवडीच्या बाबतीत व्यवस्थापनाच्या बाबतीत काहीही अडचणी निर्माण झाल्या आपण सहज मला फोन करून त्या अडचणी सोडवू शकता. माझा दूरध्वनी क्रमांक आपण घ्यावा 9850182572 9850182572 हा माझा फोन नंबर आहे. आपण याच्याशी संपर्क करून आपल्या ज्या समस्या आहे ते सोडवू शकता.
1: फळबाग लागवड करत असताना जे आधुनिक तंत्र आहे तंत्रज्ञान आहे या तंत्राचा वापर करून आपण फळबाग लागवड करूयात आणि नक्कीच जी काही फळबाग आपण लागवड करणार आहात त्याचं योग्य असं व्यवस्थापन करून फळबाग निर्मितीसाठी चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपली ही फळबाग उत्तम असं जोड घालूयात. आज आपण ही मुलाखत दिलीत आलात, धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.
0: धन्यवाद सर. नमस्कार.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात संत्रा फळबाग लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती येथील सुहास महले यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: ग्राम परिसर आणि शेत शिवारी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता 10

0: नगर MITC रोड अमरावती
1: अंबा मॉड्यूलर किचन स्टाइलिश होम हैप्पी लाइफ।
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झवर। श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आता प्रसारित करीत आहोत।
3: गीत गंगा

गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोत्यांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया इरादा पक्का या चित्रपटातील क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं।

राम संपत यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. खाकी या चित्रपटासाठी युगल स्वर सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा होता.

0: बागी टू या चित्रपटातील गीता आपण ऐकत आहात. स्वर आहे अतिफ असलम यांचा, गीत आणि संगीत आर्को प्रवो मुखर्जी यांचं.
1: अल्लाह
0: 13 या चित्रपटातील शीर्षक गीत, स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचे.

0: इश्क तेरा या चित्रपटातील शीर्षक गीत आपण ऐकलत. स्वर सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचे होते. मनोज यादव यांचं हे गीत होतं आणि श्रोत्यांनो या गीताबरोबरच गीत गुंजन अंतर्गत नये तराणे हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.
0: गीत गुंजन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
3: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: दहा लाखांची लॉटरी मला वाव
1: अद्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आहे 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिन माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं मैत्रिणींनो तेव्हापासून रेडिओ

आपण ही भारत भ्रमंती करूया प्रीती भांबूरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

0: मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत, प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो. चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं 1% पणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाण आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत
0: किती समृद्ध
1: आणि सुंदर आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही, आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला, तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. इतकं सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठलं आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझं हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथ मध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
0: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
0: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहेत.
0: म्हणजे पूर्ण भारत,
1: उत्तर प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे, उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत फार कमी आहे, म्हणजे ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
0: तो पूर्ण भारत
1: पूर्ण करू शकतो. तरी पण मी एक 3-4 महिन्यात ना एक 4-5 दिवस असतोच बाहेर.
0: खूप छान. म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
1: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही. कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला, तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नव्हतं. कारण अभ्यास करायचा, घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला आणि बाबांना म्हणजे शास्त्रांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्यासोबत जे सुरुवात झाली, आवड कदाचित आधीपासून
0: असेल
1: पण तो चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
0: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
1: हा, म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचा की हा आता आपल्याला फिरायला जायचंय, मग मी म्हणायचे की मला कुठलं आवडतं ते विचारलं का, मग नंतर देण्याचे बरं कुठलं, मग तेव्हा डोक्यात येतं अरे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काय यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक
0: बरं. तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचा म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
1: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दर्या आणि नद्या.
0: अच्छा, हे
1: यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखादा ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेस पेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दर्या
0: हे जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त
1: आवडतो. हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
0: डोंगर, दर्या.
1: डोंगर, दर्या.
0: मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
1: मी आत्ताच

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिक दृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, हवामान, विचारधारा सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्या त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते. हं, चला तर आज

0: जूनला गेली आणि 20 ला परत आली, तर मी आली उत्तराखंड मधनं. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोर्ड आहे, कारण लोकांना नैनिताल जास्त माहिती आहे आणि मुळात मी जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
1: ही गोष्ट जास्त छान आहे.
0: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही, कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं आहे की

0: कुणाला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नसं नव्हतं, कारण अभ्यास करायचा घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला आणि बाबांना म्हणजे शास्त्रांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्यासोबत जे सुरुवात झाली, आवड कदाचित आधीपासून असेल पण तो चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
1: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
0: हा म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचं की हा आता आपल्याला फिरायला जायचंय, मग मी म्हणायची की मला कुठलं आवडतं ते विचारलं का, मग नंतर देण्याचे बरं कुठलं, मग तेव्हा डोक्यात येतं अरे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक एक एक एक
1: आवडायलाही लागला आणि तुम्हाला फिरायलाही मिळालं.
0: त्या
1: बरं तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचा म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
0: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दर्या आणि नद्या
1: अच्छा हे
0: यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखाद्या ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेस पेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दर्या
1: हे जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त
0: आवडतो. हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
1: डोंगर, दर्या.
0: डोंगर, दर्या.
1: मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
0: मी आत्ताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली. तर मी आली उत्तराखंड मधन. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोर्ड आहे.
1: अच्छा.
0: कारण लोकांना नैनिताल जास्त माहितीये आणि मुळात मी जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
1: ही गोष्ट जास्त छान.
0: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही, कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं आहे की तुम्ही रेट्स कमी केले, कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे इतकं नाही या वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं की म्हटलं हा एवढ्या कमी याच्यात आपल्याला इतकं सगळं देतो आहे. पण ते लोकांनी ना आपुलकीनी आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरातनं म्हणजे. आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना आपको जब भी लगेगा ना आप यहाँ पे सिर्फ आराम करने आना.
1: अरे वा, किती मोठं मन असलं पाहिजे.
0: आणि म्हणजे
1: असं
0: केलं त्यांनी. अजूनही बोलत राहतात ते लोक किंवा काही मला तिथे जायचं असेल त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहाँ पे ऐसे ऐसे जाना, मॅडम मी आपको नंबर शेअर कर रहा हूँ.
1: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली आहे.
0: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
1: जास्त आवडत असेल,
0: आवडत असतील.
1: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथलं भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का, की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला जास्त आवडली?
0: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करत, पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत, कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचल मध्ये. आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा, तर पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही या वगैरे असं केलं, पण टेस्ट केल्यावर आवडलं. तर मग असं वाटतं की हा तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा, वेगळा असतो प्रकार.
1: बरोबर.
0: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगेची चटणी कर. अरे बापरे, भांगमिंग चढेल आपल्या लोकांना? नाही नाही असं नसतं म्हणे. ती भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची, आपण कुमाऊ थाली खाऊ. तर खरंच सुंदर रागीचा शिरा केला होता तू बघितल्यावर, पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे खायचा का. पण सगळे जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही, प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी,
1: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्य पदार्थांमध्ये जर आपण रममाण झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्कीच सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
0: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही, गाड्या फार कमी. तर मी गावांमध्ये जाते,
1: बरोबर,
0: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी असतात, त्याच्यामुळे जे अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं त्यामुळे छान भूक लागली जाते. 3-4 वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता, तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला 4 वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
1: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का?
0: नक्की, मी तेच म्हटलं तुम्हाला, होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
1: अच्छा.
0: मी जाते सगळ्यांनी, मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं, कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे, मग थोड्या वेळी कंटाळा येतो 2-3 दिवसामध्ये. ग्रुप राहायला की तुमची मस्ती, तुमचं खेळणं, रात्रीच्या गाण्या गप्पा, त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही, ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मला लक्षात येतं बाहेर गेल्यावर.

0: तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावा लागतो, त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
1: बरोबर आहे,
0: खूप महत्वाचं. म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्यात एवढे पेशन्स कसे आहे, म्हणजे तुम्ही आधीचं माझं रूप बघितलं नाही कदाचित, इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
1: नक्कीच, म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता, घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतच ऍडजस्टमेंट करावं लागतं, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुप मध्ये असता, तेव्हा त्यांच्याशी जुळून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं.
0: प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळा असतात, त्याचं राहणीमान वेगळं असतं, इव्हन तुमचं सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं, पण करतात.
1: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो,
0: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो.
1: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की बाबा मी माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडत?
0: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
1: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं?
0: बघा सगळीच ठिकाणं छान आहे, असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होती आणि मला स्वतःला जायची इच्छा होती, कासार देवी म्हणून आहे.
1: अच्छा.
0: अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदाने तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर त्यातलं भारतातलं एक ठिकाण आहे, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती भारतातलं एक ठिकाण आहे ते कासार देवी.
1: अच्छा.
0: नासाने सुद्धा तिथे रिसर्च केलाय. आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल नाही जाणवेल तो दुसरा गोष्ट, पण अशी ठिकाणं आपल्या भारतात आहे ही लोकांना माहितीच नाही. आता इन्स्टामुळे किंवा याच्यामुळे जरा लोकांना कळायला लागलेलं आहे, पण मला असं वाटतं की अशी जी ठिकाणं आहेत ती आपण नक्कीच जावी.
1: बरोबर आहे, म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण अशा नवीन नवीन जागा स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही, एखादा निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
0: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपती जवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
1: अच्छा.
0: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे. वायू तत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यातलं ते एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावी.
1: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
0: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या. आणि तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेला तर तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 10 किलोमीटर 20 किलोमीटर. मॅप दाखवतं गुगल मॅप तुम्हाला 10 किलोमीटर मध्ये तुम्ही अर्ध्या तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
1: अच्छा.
0: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोहोचते, मग दिल्लीवरनं मला मॅपने दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोहोचतो, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
1: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला
0: वेळेचं नियोजन करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचसं काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा, तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहते, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं, गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन बाहेर निघू शकता. आत गेलात तुम्ही तर तुम्ही जाम मध्ये 5-5, 6-7 तास
1: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
0: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत. बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथं ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. मग तेव्हा तुम्हाला फ्लाईट्सनीच प्रवास करणं जास्त. म्हणजे लोक म्हणतात की नाही कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा आहे, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो त्याच सीझन मध्ये जा, ऑफ सीझन मध्ये. या दोघांचंही माझं म्हणणं आहे की त्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच त्या ठिकाणी.
1: बरोबर आहे. तर प्रीतीताई मला सांगा की सुरक्षित आणि जबाबदार प्रवासासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हे बघा, मला असं ना लोक म्हणतात की आम्हाला जरा हा त्रास झाला तो झाला. मी भारतात गेली, मला कुठलाही कधी ड्रायव्हरचा त्रास वाटलेला नाही आहे किंवा हॉटेल्सचा त्रास वाटलेला नाही आहे. लोक सगळीच चांगले मिळालेली आहेत, पण त्यातल्या त्यात गुगल आजकाल खूप चांगला आहे. करा की लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या हॉटेलबद्दल, त्या गाडीबद्दल. तुम्हाला नुसतं 5 रेटिंग दिसतं पण ते गुगल

0: त्यांनी टाकलेले आहेत का इथपासून पण सगळं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, ज्याला अंदाज असतो ना तो समजू शकतो की फेक रिव्ह्यूज आहेत.
1: अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी म्हणजे विचारपूर्वक बारकावे लक्षात घेऊन आपण जायला हवं.
0: कारण तुम्ही आतमध्ये जर एखाद्या खूप गावांमध्ये गेलेत आणि नंतर यायला तुम्हाला काही मार्ग नाही आणि ते हॉटेल चांगलं नाही निघालं, तर तुम्ही रात्रीचा 2-3 तासाचा एवढा अंधाराचा प्रवास कसा कराल.
1: बरोबर, तुम्ही भरपूर ठिकाणी गेले तर कधी कधी असंही झालं असेल की तुम्ही त्या गावात गेले किंवा त्या ठिकाणी गेले आणि तिथे काहीतरी तिथले सण उत्सव परंपरा ह्या सुद्धा तुम्हाला जाणून घ्याव्याशा वाटल्या का, आणि कुठल्या परंपरा तुम्हाला जास्त आवडल्या?
0: मला सगळ्याच आवडतात. म्हणजे ओनम मधलं आपण नौकरी नाही त्यांचं मध्ये असं रेस केल्यासारखं असतं त्यांच्यामध्ये, तर तो भाग बघायला आवडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे आपण त्या भागामध्ये त्याच याच्यात जावं असं वाटतं की मी गेलेली नाही या, पण ड्रायव्हरच्या तोंडून म्हणा किंवा तिथल्या हॉटेल्सच्या लोकांकडनं की नाही मॅडम एकदा तरी तुम्ही आमच्या तिथे
1: ओनमला या
0: मग ती त्यांच्या रांगोळ्या त्यांचं ते असं त्या याच्यात बघावं असं वाटतं.
1: असं वाटतं
0: इकडे हिमाचल आणि उत्तराखंडला होळी खूप छान असते, फुलांची वगैरे होळी खेळतात.
1: अच्छा,
0: आणि लग्न तिथे.
1: अच्छा,
0: हा म्हणजे मी एका ठिकाणी होती तर त्याला विचारलं तर पहा संस्कृती आपण म्हणतो भारतात आपण म्हणतो की हुंडाबळी आहे हे आहे ते आहे, किती गोष्टी आपण ऐकतो, आपण चांगल्या गोष्टी ऐकतच नाही, आपल्याला सगळ्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी त्याला असंच विचारलं की ज्या मी म्हंटल होतं ज्या मुलाकडे आम्ही राहिलो अरे तुझं लग्न कसं झालं, मी हमारे यहाँ शादी नहीं होती म्हणे. म्हंटल फिर क्या होता है, बोली नहीं हमको अगर पसंद आई लड़की तो हम उसके घर जाते उसको अपने साथ लेके आते. म्हंटल लेके आते या नहीं, वो लड़की को नहीं पूछते क्या? नहीं नहीं वो तो पहचान में ही मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है, हम लेके आते हैं. उसके बाद ससुराल में सब म्हणजे त्या लग्नाच्या विधी सगळ्या सासरी होतात.
1: अच्छा,
0: तर म्हंटल फिर कपडे लागते नाही यहाँ आने के बाद वो खरेदी, म्हणजे ती ज्या कपड्यानिशी आहे त्या कपड्यानिशी ते लोक तिला घेऊन येतात.
1: वेगळीच परंपरा आहे
0: म्हणजे ही मी अगदी वेगळीच ऐकली. म्हंटल अरे वा हे तर छान आहे. तर हे म्हणून म्हटलं ना मी हिमाचलच्या प्रेमात काय आहे, तर तिथल्या
1: सगळी संस्कृतीच खूप छान आहे.
0: हा आणि लोक प्रेमळ आहेत. तर मग ते मी म्हणतो ना खूप बदल होतो तुमच्या प्रवासामुळे तुमच्यामध्ये.
1: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे, यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची?
0: नवीन ठिकाणी म्हणाल तर मला आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत. आता मी हंपीला जेव्हा जाऊन आली, हंपी बघितलं पण तो गाईड थोडं थोडं सांगत होता, जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे, ते मला असं वाटतं नाही तिथे 3-4 दिवस परत एकदा, किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे ते बघावं. पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर, म्हणजे बघितली आहेत पण 1-2च झालेली आहेत.
1: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व जे भाग आहे तो तुम्हाला बघायची इच्छा आहे.
0: हो,
1: अजून कुठलं राज्य आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच?
0: अशी तर भरपूर राज्य
1: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला.
0: म्हणजे माझा अजून अरुणाचल आसाम हा भाग राहिलेला आहे
1: तो पण तुम्हाला
0: करायचा आहे.
1: आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: तर माझं म्हणणं की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा, मॅनेज एका दिवसाच्या 2 दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना, मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला. किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या, कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथली चांगली मिळतात, तर 1-2 ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा. कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं, त्यांच्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. तर हळूहळू एक एक टप्पा गाठा, एकदम मजल हे करू नका. नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते त्यांच्या ह्याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला.
1: बरोबर आहे. आणि एखादी मोठी ट्रिप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
0: मी जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाइट्स या दोन गोष्टी, एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझन मध्ये जातो आहे. गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा 1-3 महिन्या आधी. ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं. तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं कुठे पोहोचायचं आहे, समजा मी कोचीनवरनं मला जायचं आहे, कोचीनच्या जवळ नियरेस्ट स्पॉट कुठला आहे, मग तो मी पहिले घ्यायचा का, मग ते सगळं बघायचं, मग तिथले हॉटेल्स त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे, मग अशी ठिकाणं बघत यायचं. 6 नाईट 7 डेजचा प्रवास तुम्ही करावा.
1: अच्छा,
0: जितका तुम्ही जास्त करता नंतर कंटाळा
1: आपल्याला, तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं. प्रीती बांबूरकर ताई, आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली, त्यासाठी मी आपली आभारी आहे.

धन्यवाद. आणि असंच सगळेजण छान फिरत रहा आणि आनंदी रहा. नक्कीच मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी. म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा. भारत भ्रमंती करा. तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आज इतकंच. पुन्हा भेटू भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन मैत्रिणीसह. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबूरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सानिध्यात आपण जाऊन आलो, तिथे आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे. आणि आता तर सध्या पावसाचे दिवस, त्यामुळे पावसाचा आनंद सुद्धा आपण घेत आहोतच. चला तर या गीतातूनही आपण पावसाचा आनंद घेऊया.

आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

मैत्रिणींनो, या गीतापूर्वी आपण भारत भ्रमंती करून आलो, निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो, त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, परत काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचा दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं.

0: कभी तो हंसाए कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं, न सोडवता येणारं एक मोठं कोडं आहे। असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो। हे कोडं सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं, उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो। काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलूलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो। अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण

आपल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो. हे कोडं सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं. उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो. काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलूलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो. आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो. सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं. योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आजचं युग हे मीडियाचं युग आहे. माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे. म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं. पुलंना वाचावं, ऐकावं. त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल. ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय. परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण रस्सी खेच नसावी. चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते, परंतु रस्सी खेच जीवघेणी ठरते. या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते. ही सकारात्मक स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे. स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा. यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी, परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये. प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे, परंतु उत्तम प्रकारचं वाचन, चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. JRD टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय. ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर. अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं. आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे, म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं, पडावं तर असं. आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा, पडायचाच असेल तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथंबते. मन नैराश्याच्या गर्दीत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं. तुलना कधीच करू नये. मन घायाळ होतं. आयुष्यात कितीही मिळवलं तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहतं. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले. त्यातील काही घटना तुमच्या सोबत सामायिक करू इच्छिते. पहिली घटना, माझे मिस्टर रेल्वेत आहेत. नवीन नवीन लग्न झाल्यावर बिलासपूरला आमची पोस्टिंग झाली होती. एक छानसं क्वार्टर देखील राहायला मिळालं होतं. घर सजवायची, नीटनेटकं ठेवण्याची मला मनापासून हौस. त्यात नवा राजा राणीचा संसार, मग काय, माझ्या उत्साहाला उधाणच. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींमधून देखील, साधसच क्वार्टर देखील मी देखणं केलं होतं. माझं माहेर नागपूरचं, महाराष्ट्रातून एकदम छत्तीसगड मध्ये गेले. तेथील वातावरणात, संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत. संपूर्ण मराठी वातावरणात वाढलेली मी मोडकं तोडकं हिंदी बोलत तेथील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू हिंदीवरही प्रभुत्व मिळवलं आणि बऱ्यापैकी छत्तीसगड निवासी झाले. दोन एक वर्षातच गोजिरा छकुलीचं आगमन झालं, मग काय. आनंदी

मी देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते आहे.

असा छानसा संसार सुरू असताना आनंदावर विरजण घालणारा एक प्रसंग घडला. आम्ही सगळे आमच्या बहिणीकडे लोणावळ्याला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे सुसह्य होतं, पण बिलासपूरला मात्र प्रचंड उकाडा होता. आम्ही लोणावळ्याला सगळे मज्जा मज्जा करीत होतो. एकत्र दंगा धूम सुरू होती. आनंदाची शिदोरी घेऊन परतीच्या वाटेवर असताना गाडीतच एक अशुभ वार्ता कळली की क्वार्टर मध्ये चोरी झाली आणि शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. 10 मेचा रणरणता दिवस होता. ही घटना दुपारी घडली. उन्हामुळे सगळी घरं कूलरच्या गारव्यात गुडूप झालेली. शेजार पाजारची काही मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून बाहेर गावी गेलेली. क्वार्टर्सचा आवारही मोठा. प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला. बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला. त्यांनी आणखीन 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागलं नाही. मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला. जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. सगळं सामान जळून खाक झालं होतं. गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होतं. आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता, जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला. नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती. शून्यापासून परत सुरुवात करायची होती. मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं. ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा. आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं. कोणालाही तिळभरही इजा झालेली नाही. सामान काय परत घेता येईल. त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती तर. अंगावर कापर भरलं. संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल. आणि लागलो आम्ही दोघही नवरा बायको पुन्हा काडी काडी जमवायला.

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला, माणसांची पारख झाली। पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली। दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन तावून सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं, नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी। अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो। माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील। त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिस ना, मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो। बाळाला बेडरूम मध्ये झोपवून मी स्वयंपाक घरात काम करत होते। डायनिंग एरियाला लागूनच मोठी गच्ची होती, ओपन एरिया होता। तिथून दार उघडं असेल तर बंदर आत शिरायचे। त्या दिवशी देखील दार उघडं होतं आणि अचानक 7-8 मोठे मोठे बंदर आत शिरले। माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं। चटकन मी बेडरूमचं दार बाहेरून लावून घेतलं आणि काही सूचेनास होऊन तशीच उभी राहिले भांबावून। बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताव मारला। स्वयंपाकघरातच कणसं ठेवली होती ती खाल्ली। बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला। त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभे होते। पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूम कडे गेली आणि जे घडू नये असं मनापासून वाटत होतं तेच घडलं। त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं, आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली। माझी काय अवस्था झाली होती सांगत देखील नाही। माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते। मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं, भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती। मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं। थोड्या वेळाने उठून कसं बसा आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं। सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते। तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं, तसंच अलगद आणून सोडलं। बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात। बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी नाहून घातलं। सगळ्यांच्याच जीवात जीवाला त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केलं नाही, सतत मांडीवर घेऊन होते। चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती। गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती। आई मानव जातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं। माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती, पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केले असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले।

या दोन्ही घटनांमधून मी एक शिकले, आपण नेहमी चांगलंच वागायचं, लोकांकडून कितीही वाईट अनुभव आला तरी, कारण त्यामुळेच अंतिम फळ हे चांगलंच मिळतं. म्हणतात ना, अंत भला तो सब भला. त्या सर्व कर्त्या कर्विताला माझं मनपूर्वक एकच मागणं, तू परीक्षा घे, अनेक परीक्षा घे, पण प्रत्येक कसोटीवर खरं उतरण्यासाठीच सामर्थ्य देखील तूच दे. म्हणूनच सुरेश भट म्हणतात तसं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आज सा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांना दुपारचा ठीक 1 वाजला आहे.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
2: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. 101.5 MHz वर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. या संदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणार आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू.

0: अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनचर चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपरफुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन

हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध आणि जुडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय

आज हरारी इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वे बरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. CJP च्या संसद मार्चचा तपास NTA मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 4:56 आणि 47 सेकंद झाली आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

AI आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. AI वेग देईल, विश्लेषण कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील

0: श्रोतेहो, भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ।
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। नव्याण्णव्या भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफल उत्सव नवचैतन्याचा या कार्यक्रमाचा या कार्यक्रम

0: कार्यक्रमाचं थेट प्रसारण जे होणार आहे त्याचं सहक्षेपण आम्ही आता करत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
1: आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजींना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशिष शेलार,
2: थोडा गुंतून झाला चालेल ना? त्याच्यावेळी मुलं बराच वेळ उभी आहेत आणि त्यामुळे त्यांचा पेशन्स जास्त टेस्ट करणं बरोबर नाही. आणि आजकाल नाहीतरी विद्यार्थ्यांचा पेशन्स टेस्ट करणं बरोबर नाहीच आहे. आपल्या या मुंबई आकाशवाणीच्या 99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927 पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेल्या सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्या सारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण होतं. आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलंय त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर त्याची सोय त्यांना ऐकण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे. आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे, ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
3: सुस्वागतम.
4: आणखी एक माईक लागेल
3: रसिको. आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते, म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
5: प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतोय तेव्हा आपले बाल दोस्त हे सुद्धा आलेच की नाही का?
3: आणि तुला माहितीये बाल दोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
5: म्हणजे निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही होतं का पूर्वी?
3: कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालक समंजस झाली एकाएकी. आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
5: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मत मधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं, किंवा आताचे गुरु ठाकूर, असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही, उत्तम ऐकण्याचे संस्कार सुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणी सुद्धा किती आहेत आपल्या, म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी, किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेत धून वाजली की शाळेत जायला निघायचं, अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्वाची राहिलेली आहे.
3: तू कामगार सभेची संकेत धून लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस, मी मात्र ती ऐकत थांबायचो, त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धून सुद्धा इतकी गोड आहे आकाशवाणीच्या.

सगळ्या संकेतधून इतक्या सुमधुर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी की त्या संकेतधून हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे, आपण कृपया पुढे यावं. हा, वर्षाताई भावे, प्रसिद्ध संगीतकार, गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि आजचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झालेली आहेत, तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

हेलो हेलो,

Ergo!

छान गायलं नाही का? सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाहीये. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः

आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर झाला त्यामुळे, हो की नाही? येस, हो. हे नवीन काय आता?

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे, काहीतरी सुचतंय.
0: हा, काहीतरी सुचतंय, सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी, परी नाही अढी श्रोतियांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय, खरी तृप्ती जी आहे ना, ती उदरभरणानी होत नाही, तर ती हृदय भरणानी होते.
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही, म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय ते शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं, त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असत, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्य धारा या अविरत वर्जत असतात. आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या काव्य सत्रामधून. त्यासाठी रेशमा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेशमा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ, पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा

प्रसिद्ध आहे, मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100 हून अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक, याचं लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय सर्व काही रेशमा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेशमा कारखानीस आपल्या समोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170 हून अधिक चित्रपटांसाठी, 40 हून अधिक मालिकांसाठी, 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री, नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत

0: 40 हून अधिक मालिकांसाठी, 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भेजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी योग दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. योग्य ठिकाणी तुम्ही दाद देताय, त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो, जाणवतो, हे तर आपल्याला माहिती. आणि त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते, तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते. किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असत. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेश्मा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
2: रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिम झिम एक सर. रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, पुण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर इंद्रधनुत रंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली. रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
1: क्या बात है, किती वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा, तसा पाऊस आपल्यावर रुसतो किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
3: पाऊस रुसतो नक्कीच रुसतो. आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आता आपली बच्ची कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत, ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत. तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो आपल्याला? तो म्हणतो एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोसा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोसा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाही चाला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार म्हणाला पैसा देतो ना यार, और रुपयाला नाही विचारत कोणी खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, शोधून थकलो झाड पर्वत एवढा मुसळधार पाहिजे का आवाज? शोधून थकलो झाड पर्वत.

0: मनाला इथं नाही हो करमत, खोटा पैसा करा खरा, काळा पैसा गोरा करा। माणूस पळतो स्वार्थासाठी, माणूस पळतो स्वार्थापाठी, वेळच नाहीये निसर्गासाठी। पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी। हे सगळ्या मुलांना आहे, निसर्गाच्या सगळ्या मुलांना। कराल कृती आत्ताच्या क्षणी, तर पावसात खेळाल म्हातारपणी, तर पावसात खेळाल।
1: पण पावसाचं कसं आहे माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे, तो आपण कसा बदलणार। फक्त आता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का। कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना। म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे।
2: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही,
1: अगदी खरं।
2: तो पण थोडासा काग टाळतेस सखे, खुळा पाऊस बोलतो। काग टाळतेस सखे, खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो। काग टाळतेस सखे, खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो। झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर। झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर। कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस। झुंब झुंब तो हा वारा, झुंब झुंब तो हा वारा, शिळक खट्याळ घालतो। झुंब झुंब तो हा वारा, शिळक खट्याळ घालतो, तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो। झुंब झुंब तो हा वारा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळा गालीचा, वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा। सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्यासाठी लाडी गोडीत सांगत, तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो। झुंब झुंब तो हा वारा, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली। खुळा ऐके ना मुळीही, खुळा ऐके ना मुळीही, अवती भवती घोटाळतो, तूही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो। झुंब झुंब तो हा वारा, ऐक सरींच्या टिपऱ्या, ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग, ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग, उगा कशा आढे वेडे, उगा कशा आढे वेडे, उठ चल माझ्या संग। दव बिंदूंचा मोगरा, दव बिंदूंचा मोगरा, तुझ्या केसात माळतो, तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो। झुंब झुंब तो हा वारा, नाद घुमड न भात, नाद घुमड न भात, साध धडधड उरात। नाद घुमड न भात, साध धडधड उरात, डफ वाजत मेघांचे पाय थांबे ना घरात। तोही बेभान बेभान, तोही बेभान बेभान, माझ्या सोबत डोलतो, तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे।

0: तो झुंब झुंब तो हवारा शिळा खट्याळ घालत तो तू ही ये ना चिंब होना असे काहेसे बोलतो झुंब झुंब तो हवारा झुंब झुंब तो हवारा
1: वाह क्या बात है
2: धन्यवाद
1: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे नाही का आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे पृथ्वी आहे तिचं नटणं आहे सजणं आहे या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच तिची आठवण तरी येणारच पावसात हा मंदार
3: हा म्हणजे परीची आठवण पावसात पावसाळा नसला तरी येते एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मुगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर होऊन अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मुगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे गीतकारांना घेतात तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी आता ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर ए माझ्यासाठी आहे ना ही कविता असं अडून अडून विचारत राहणार तुझ्यासाठी नाही का बाई किंवा तुला कसं कळेल हे हुं असत ना ते बटन असलं पाहिजे कीबोर्ड वर विंडोज सारखं किती वेळा ते टाईप करणार एकच बटन दाबलं की तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळलं हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी किमान एक तरी परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी
1: क्या बात पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते
3: नंतर तिला पर येतात
1: किंवा तिची परीक्षा होते
2: परीक्षा
1: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा हा रेश्मा
2: अगदी अगदी अगं कुणीतरी फेसबुक वर पोस्ट केलं परवा कुणीतरी फेसबुक वर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित काहीच नाही तर उधळपट्टी किंवा असेल मुलखाची हट्टी सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावा तर खरं आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये सांगतोय ना शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होत तिला भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान

0: भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान, वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःच ध्यान. बायको हवी सुंदर, बायको हवी सुंदर, बरं सौंदर्याची व्याख्या काय? कटरीना, प्रियांका, दीपिका, किमान दिसावी ऐश्वर्या राय, किमान. बरं का रश्मी, समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र? समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र? अहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र? बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरताय, बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता. कबूल आहे, चिडते भांडते थोडं भान नाही उरत. कबूल आहे, चिडते भांडते थोडं भान नाही उरत, म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत, उधळपट्टी करते. उधळपट्टी करते पण घरासाठीच, तरी पै पै साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना. सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडा कोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी, असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला एवढे लक्षात ठेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, वा. पण ही फेज असते ना मध्ये मध्ये येणारी, असं धरून चालले हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
2: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज.
0: वाह.
2: रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात है.
2: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधारा. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा, सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा. ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
1: राधा. पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, म्हणजे त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर, कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्या. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझ आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काही थोडस वेगळं असतं, काय सांगाल कवितेमध्ये?

0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: बर
2: बर.
0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. काय घडलं, केव्हा घडलं नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीने विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस. सवयीने विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस. जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस. पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते आमच्या मधला अबोला. मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला. त्यालाही तसं पाहिलं नाही कुणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही सांगत नाही. पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण बिंडण तसलं देखील काही नाही. हा, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून. कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक इगो असणार. पण त्याचा कि माझा हे अजून ठरत नाही. पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही. तरी आठवणींची झुळूक पुढे बोचरी होत जातेच. आणि किती किती टाळलं तरी नजरा नजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सार सार कळत पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं एकदाच मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अडी, इतका अहम, इतका राग कशाला. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली ओंजळ त्याला दिसत नाही. पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: तुमच्यातला हा बोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
0: आणि पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
1: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात नाही का. आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि मग प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो. हा मंदार,
2: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी.
1: बर,
2: तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होत ते वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासन श्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला. आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस मनसोक्त नाचायचीस, बघ ना मातीचे डाग सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी.
0: क्या बात है, मस्त.
2: तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळीत झाकून घ्यायची.

0: हसायचीस, स्वतःशीच हसायचीस, आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा, कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना, तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
1: छान, क्या बात है. आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या, नाही का. आणि जसे महिने बदलत जातात, म्हणजे ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आत्ता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल, आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो. आणि त्यावेळेला आपली धरती, आपली धरणी असं सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं. आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्स मधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय, तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेश्मा आपल्या समोर एक लावणी, लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतायत. आणि आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतोय. कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून आत्ताच मी धन्यवाद देते आकाशवाणी आणि सगळ्या तुमच्या टीमचे. आम्हाला इथे आमंत्रित केलं. मंदार, तुला पण बोलायचं असेल एक मिनिट. मंदार आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आकाशवाणीचे अनेक वर्ष नाही अनेक शतक होऊन होत राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी एक लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती करावी, तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे मी काही गायिका नाही. वर्षाताई माफ करा मला. ही धरा जणू अप्सरा साज सुंदरा लेऊनी.

0: वाह मंडळी रेशमा कारखानेस मंदार चोळकर धन्यवाद
1: धन्यवाद
0: खूप खूप धन्यवाद
1: रसिको या शब्द ब्रह्मामधून आता नाद ब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत

त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात, ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण, बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम यामुळे आकाशवाणीचं नादब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. आजच्या उत्सवातल्या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्या समोर सज्ज आहेत, अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचं असा तिचा हट्ट होता, आग्रह होता, पण पंडितजी ग्रीन रूम मध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा केलेला होता तो काही त्या मुलीला आत जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं धाडस बघून आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिको, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. या आधी सुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळालेले आहेत आणि काही चित्रपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातल्या 2 बंदिशी त्या गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेड्युएशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं, तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केलं होतं आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हारा ग्रेड्युएशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजी नेहमी म्हणायचे की आकाशवाणीने रेडिओने हमको बनाया है. तर या प्रसार माध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्त्वाचं स्थान आहे ते आम्हाला आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत. आणि त्याच मंचावर

सेवाच आहे ही एक प्रकारची, असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे. तर आम्ही सगळे कलावंत आपले खूप आभारी आहोत की आपण आम्हाला इथे बोलवलं. राग मेघने सुरुवात करते. डर लागे मोहे दामिनी को, सावन में कही आवन को, चहु दिशी गरजत बरसत आवे, पापी पपैया शोर मचावे, मैं कौन जतन राखू मन को.

धन्यवाद अंकिता जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अंकिता जोशी यांच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकी बाब बोरकरांना आपण थोडस आठवूया. बाबा बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून, वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्यापुढे सादरीकरण होत आहे. निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार होत आपण. बासरी वादन त्यांचं आता सादर करणार आहे. पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालाय. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलंय. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत तीन ताला आणि त्यांना तबला साथ करतायत तनय रेगे. निनाद मुळावकर.

मला तिकडनं गेम फक्त कमी करा आणि व्हॉल्यूम वाढा. व्हॉल्यूम वाढू शकता. गेम थोडं कमी करून व्हॉल्यूम. माझं इकडं आहे.

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि ज्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हरपेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हरपेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार.

या वाद्यांचा एकत्रित आविष्कार ट्रिनिटी कॉलेज लंडन तर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे बी हाय श्रेणी प्राप्त कलाकार आहेत. कलाश्री, कला गौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतूर वादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत. आपल्यासाठी सादर करत आहेत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

कर्नाटिक तंत्राने संतूर वादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत, आपल्यासाठी सादर करत आहेत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

त्यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे तेही सांगतेकडे येणार आहे.

0: दरम्यान नव्या ताज्या तमाच्या पिढीतल्या कलाकारांना आणि श्रोत्यांना जोडून ठेवणारी आकाशवाणी त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला. आपणही त्यांना भरभरून दाद दिलीत. म्हणजेच
1: जेनझीच्या भाषेत सांगायचं झालं, कारण आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाहीये की आमच्या काळी असं होतं अशा स्वरूपात आता ती राहिली नाहीये, कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहे, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहे. त्यामुळे जेनझी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढल्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्यात, पण जेनझी किंवा जेन अल्फा म्हणेल की आकाशवाणी कालही आजही आणि उद्याही नेहमीच मेन कॅरेक्टर वाईब देणारी ठरणार आहे.
0: नक्कीच ऐकूया एकत्रित सादरीकरण. हे तिन्ही कलाकार सादर करतायत ठुमरीची मेडली.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा हा विशेष कार्यक्रम ऐकलात.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
3: 96, 95, 94, 93, 92, 91, 90.
4: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
3: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर, हे सगळे व्यायाम आहेत.
4: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
3: हो, पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
4: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
3: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
4: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
0: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चार जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी

0: प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the education has happened and all the other related issues as well with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nanda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा, तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपर फुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली, तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा, दुकानं बंद करण्यात आली, तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतात.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कानगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग 3र्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

न अपनी हार सनम, हम तुम सच्चे हैं दोनों।

边的一个啊？

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साइडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साइडला हार्डवेअर टीम आहे, एका साइडला प्रोडक्शन टीम आहे, एका साइडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजा राणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी

0: माझ्या राणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
0: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
2: गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर.
0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: उठास माझा धार वज्राची.
0: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
2: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
0: श्रोते हो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार। विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks wherever you are, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the education has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Ranta.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर

0: संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद, तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी 3 आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजनहिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल

स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं कविता गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4 11-18 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं NHPC प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ஐயோ
1: காம் காம் காம் ரோக்

डॉलर चलेगा। अरे कमीज नहीं तो कमीज का काला।